सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर 25 वैशाख 1948 म्हणजेच दिनांक 15 मे 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याकडनं शासनाच्या भूमिका, कृषी विभागाविषयी, शेतकऱ्यांविषयी आणि शासनाच्या असलेल्या योजना बदलतं स्वरूप हे सगळं आपण या भागामध्ये समजून घेत आहोत. या पूर्वीच्या भागामध्ये कृषी विभागाची नेमकी भूमिका बघण्याचा दृष्टिकोन, पोखरा योजना आणि इतर योजना त्यांच्याकडून समजून घेत आहोत. या भागामध्ये आपण पोखरा योजनेविषयीच अजून अधिक जी माहिती आहे ती त्यांच्याकडून समजून घेऊयात. सर, पोखरा योजना जी आहे ती खरं म्हणजे लोकसहभागाधारित एआयला दृष्टिपथात ठेवून, वातावरणातील बदलाला दृष्टिपथात ठेवून वेगळ्या पद्धतीने त्याची एक निर्मिती केलेली आहे आणि सगळ्या योजनांचा संचय असलेली अशी एक योजना म्हणून आपल्याला या संजीवनी योजनेकडे बघता येईल. याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की आता अलीकडच्या काळामध्ये वाटण्यांमुळे शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग हे कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला शेतीचे अवजारे पुरतीलच असंही राहिलेलं नाही आहे. आता 2 एकर कुणाकडे शेती असेल तर त्याला साधं बैलाची जोडी ठेवणं परवडणार नाही, 1.5 एकर ज्याच्याकडे शेती आहे त्याला इतर बाकीचे अवजारे घेणं परवडणार नाही. तर अशा ह्याच्यामध्ये एक वेगळा मंत्र जो आहे तो मंत्र हा पोखरा योजनेतून, संजीवनी योजनेतून महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. तो म्हणजे चालना कशाला, तर ही गावामध्येच शेतीला लागणाऱ्या अवजारांची एक बँक असावी. ज्या शेतकऱ्यांना ज्या अवजाराची गरज आहे तो तिथून तो कमी अल्पदरामध्ये घेऊन जाईल किंवा मेंटेनन्सच्या अटीवर घेऊन जाईल किंवा शेतकरी त्या ठिकाणी त्या गावातले जे काही ठरवतील त्या अटी शर्तीनुसार त्याची सगळी उपलब्धता जी आहे ती पूर्ण होईल. ही कशी आहे नेमकी अवजाराची बँक, म्हणजे काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये, काय नसायला पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करावं याच्यात?
2: जसं आपण आताच सांगितलं की याच्यामध्ये समस्या ज्या शेतीमधल्या त्या खरं तर आता जमीन धारणा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला बैलांची आणि मजुरांची जी टंचाई आहे हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे. आणि मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत आहे कारण मायग्रेशन, ज्याला स्थलांतर आहे, मजूर मिळत नाही आणि शेवटी हवामानातील बदल, तर ह्या 4-5 ज्या समस्या आहे यावर तोडगा काढण्यासाठी आपला कृषी संजीवनी प्रकल्प, जसा आता नागपूर जिल्ह्याचा विचार करता 563 गाव आपल्या याच्यामध्ये आहे, तर संकल्पना अशी

0: की आपल्या प्रत्येक गावामध्ये महिलांचे गट असतात, म्हणजे जे की आपण ज्याला म्हणतो लाईव्हलीहूड मिशन जे आहे, उमेद, म्हणजे महाराष्ट्र राज्य मिशन फॉर लाईव्हलीहूड सपोर्ट की योजना, MSRLM ज्याला म्हणतो आपण, एक त्यांचे जे गट आहे महिलांचे जे रजिस्टर्ड आहे गट MSRLM कडे, आणि माविम महिला आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिलांचे गटही रजिस्टर्ड आहे. आता या योजनेमधली संकल्पना अशी की या गटांच्या मार्फत त्या गावामध्ये बँका आपण करायचं, जसं आपण आधी बघितलंय की काही ठिकाणी काही सीड बँक सारख्या काही प्रयोग बियाण्याच्या बँक आहे, तीच संकल्पना याच्यामध्ये आहे की गावातला जो महिलांचा गट असेल त्यांना एक रोजगार निर्मितीत सुद्धा साधन मिळेल आणि शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये किंवा कमी भाड्यामध्ये तिथे त्या गावातल्या गावात त्याचे अवजारं आणि बाकी यांत्रिकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. तर अशी एक योजना घेऊन आता या NDKSP म्हणजे आपण संजीवनी प्रकल्पामध्ये सुरुवात केलेली आहे. आणि याच्यामध्ये गट जे आहे ते ओपन एंडेड आहे, म्हणजे आपण जसे मी म्हटलं की आपल्या जिल्ह्यात 563 गावं आहेत, तर प्रत्येक गावात एक गाव एक अवजारे बँक ही संकल्पना आहे. जसं आपण मागे सुद्धा म्हटलं तर एक गाव एक वाहन ही एक आपण योजना स्मार्टच्या प्रकल्पातून राबवली होती, त्याच धर्तीवर आपण आता या पोखरा प्रोजेक्टमध्ये आपल्याला एका गावामध्ये एक अवजारे बँक असेल. आता होऊ शकतं की गावात तर भरपूर गटर रजिस्टर्ड असेल, तर ते जास्तीत जर समजा अर्ज आले आपल्याला तर त्या गावात लॉटरी पद्धतीनं मग जो बेस्ट गट असेल तो किंवा ज्याला खर्च गरज आहे त्यांना ती पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना याच्यामध्ये निवड केला जाईल. आणि ही कथ असताना जे काही गट आहेत, म्हणजे गटाचे निकष सुद्धा आपण म्हणतोय की हा एक गट आपला उमेदकडे किंवा माविमकडे हा नोंदणीकृत असला पाहिजे, म्हणजे त्याची नोंदणी आपली मागच्या 24-25 पर्यंत असणं
1: अपेक्षित. शेतकऱ्यांचा गट आहे का
0: महिला शेतकऱ्यांचा? आपल्याला माहिती आहे की हे वर्ष आता आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे, म्हणजे 2026 जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे आणि यामध्ये महिला वर्ष असल्यामुळे महिला शेतकऱ्यावर जास्त फोकस आता कृषी विभागात सुद्धा आहे. मग आपल्याला या NDKSमध्ये सुद्धा आपण प्रत्येक गावामध्ये कृषीताई नेमलेल्या आहेत, म्हणजे ही योजनेचं समन्वयन करण्यासाठी, म्हणजे जसं आपण म्हटलं लोकसहभाग पाहिजे वाढवायचा आहे, महिलांसोबत महिला लवकर कनेक्ट होतात, त्यासाठी प्रत्येक गावामध्ये कृषीताई या नेमलेल्या आहेत. आणि या कृषीताईच्या माध्यमातून ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून आपले ज्या गावातले उमेदचे जे गट असेल, उमेदला रजिस्टर्ड झालेले किंवा माविमचे गट असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि सोबतच काही ग्रामसंघ असतात किंवा तुम्ही आपण बघतो तुमच्या माविमकडे जे संघ आहेत ऑर्गनायझेशन त्या सुद्धा याच्यामध्ये घेण्यास पात्र आहेत. तर ही एक मिनिमम म्हणजे कमीत कमी जी पात्रता आहे याच्यामध्ये की त्या गटामध्ये 10 महिला सदस्य असल्या पाहिजेत आणि ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. आता याच्यात आधी काही योजनामधून काही महिला गटांनी जर घेतलं तर त्यांना मात्र ते यामध्ये मिळणार नाही. ज्यांच्याकडे अवजारे बँक नाही आहे किंवा त्यांनी लाभ घेतला नाही अशाच गटांना, महिला गटांना याच्यामध्ये एक मुभा आहे घेण्याची. आणि यासाठी जे काही म्हणतो आपण अवजारे बँकसाठी आपल्याला 60% अनुदान आहे, म्हणजे 60% आपल्या पोखरामधून त्यांना मिळेल आणि 40% त्यांनी उभा करायचा आहे.
1: म्हणजे साधारणतः जर समजा एक बँक म्हणून जेव्हा विचार करू आपण, एक छोटं ट्रॅक्टर म्हणा किंवा त्याला सोईंगचं मशीन म्हणा किंवा मग त्याला रोटावेटर असेल किंवा त्याचे बाकीचे फाळ असतील, ट्रॉली असेल किंवा इतर जे अनुषंगिक असे यंत्र असतील,
0: बरोबर आपण जसं म्हटलं की भात आधारित वेगळं का तिथे गरज असतील,
1: म्हणजे बँक ती साधारणतः किती लाखापर्यंत किती अवजारांचा असे
0: याच्यामध्ये जे आपल्याला मर्यादा दिलेली आहे की आपण किती अनुदान याच्यामध्ये घेऊ शकतो, तर ते जे आहे 24 लाख रुपये, म्हणजे एका गटाला 24 लाख रुपयाचं 60% अनुदान आहे. म्हणजे त्यांना जर 100% म्हटलं तर आपल्याला 40 लाखापर्यंत त्याचे अवजारे घेऊ शकतील आणि 40 लाखामध्ये त्यांनी किमान ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, पॉवर टिलर ज्यांना आवश्यक असेल, कंबाईन हार्वेस्टर ते घेऊ शकतात आणि याच्यामध्ये जर धानपट्ट असेल तर त्याला रोवणी यंत्र ट्रान्सप्लांटर, पॅडी ट्रान्सप्लांटर ज्याला म्हणतो आपण, थ्रेशर असेल, रोटावेटर असेल, ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्रत्येक स्तरावरच्या प्रत्येक टप्प्यावर जे लागते यांत्रिकरणासाठी ते याच्यामध्ये ते घेऊ शकतात. आपला जो काही प्रकल्प राहील 40 लाखाचा राहील, 40 लाखामध्ये 24 लाख हे त्याला अनुदान दिलं जाईल आणि हे अनुदान आपलं DBT तत्वावर आहे, म्हणजे आधी आपल्याला शेतकरी गटांना ते आधी इन्व्हेस्टमेंट करून ते करावं लागेल.
1: ह्या ह्याच्यामध्ये स्वतःची बँक असतं ही तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक बचत आहे असंच तुम्हाला म्हणायचं का?
0: बरोबर आहे. याच्यामध्ये आता जसा जो गट राहील तो गटाचा आता आपण जे निवडीचे निकष सांगितलेले आपल्याला, त्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर थोड्या जुजबी ज्या काही त्याच्यामधल्या बाबी अपेक्षित आहे की त्यांनी किमान त्यांचा जो काही म्हणजे मागच्या वर्षी ते ऑडिट करून घेणं, त्याचा रिपोर्ट जोडणं आवश्यक आहे, म्हणजे त्यांनी एक आपला ठराव दिला पाहिजे की बाबा आम्हाला आमच्या गटांना हा असा या योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि अवजार बँक उभी करायची आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे काही करारनामा करायचा आहे त्यांना, समजा आपली छोटी बँक असेल 20 लाखापर्यंतची असेल तर ते 7 वर्षापर्यंत त्यांनी आपल्याला की भाड्यानं देणार हा असा अग्रीमेंट त्यांचा अपेक्षित आहे आणि 20 लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना 15 वर्ष पण त्यांनी, कारण एकदा आपण या योजनेतून आपण

0: सुविधा घेतोय, त्याच्यामुळे आपण साहजिकच ते शेतकरी बांधवांना भाडे तत्वावर ते देणार उपलब्ध करून त्या भागातील, तर ते एक त्याच्यामध्ये निकष आहे. 40 लाखाचा जर त्यांनी प्रोजेक्ट टाकला तर त्याच्यामध्ये त्यांचं 5% जर म्हटलं आपण 2 लाखापर्यंत त्यांचं उलाढाल असली पाहिजे वर्षाची. आणि मला तरी वाटतं की आपले उमेद किंवा मावींचे जे गट आहेत 2 लाखापर्यंत आपला व्यवसाय करत असतात, तर हे असं जुजबी त्याच्यामधले निकष आहे. 563 बँक ह्या आपल्या पोखराच्या तयार होतील आणि त्याचा लाभ मग 5000 लोकांना होतील. त्या भागातले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांची जी काही अडचणी आहे शेतीमधल्या किंवा यांत्रिकरणाच्या त्या सुद्धा दूर होण्यास मदत होईल.
1: खरं आहे सर, आपण जे म्हणत आहात की एक मोठा लाभ जो आहे तो संजीवनी योजनेमार्फत, पोखरा योजनेमार्फत, आणि त्यातल्या त्यात अवजारांची बँक जी आहे ती त्या संपूर्ण गावाला दिशा देणारी आहे. तसं पाहिलं सर तर एका वर्षामध्ये त्यांचे पैसे जे आहेत ते पूर्ण फिटू शकतात. समजा गावाचं पूर्ण सगळं नांगरटी वखरणी किंवा इतर ह्याला जो खर्च लागणार आहे तो खर्च एका वर्षातच त्यांचा फ्री होईल. म्हणजे पुढचे अनेक वर्ष त्यांना पुन्हा खर्च असा येणार नाही, मेंटेनन्स शिवाय दुसरा काही केल्याशिवाय. जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. भेटूयात पुढील भागात पुन्हा कृषी विभागाच्या विविध योजनांना समजून घेण्यासाठी.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या संवादाचा पुढील भाग ऐकूयात पुढील कार्यक्रमामध्ये. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 निवेदन. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे रोजी संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत प्रसिद्ध सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, प्रसिद्ध सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलं आहे. निवेदन संपलं. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा.

महेश काळे यांनी घालेला संत चोखामेळा यांचा अभंग आपण ऐकलात. यानंतर ऐकूया दत्तप्रसाद यांनी गायलेली मीना शिंदे यांची रचना.

हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940076725601 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 हे निवेदन. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच सुप्रसिद्ध गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलं आहे. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा.

श्रावण यशवंते यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम संपवित आहोत. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वाह.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: का अगला गाना हमारे सभी बड़े दिल वालों के लिए।
1: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी।
2: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद।

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याकडनं शासनाच्या भूमिका कृषी विभागाविषयी शेतकऱ्यांविषयी आणि शासनाच्या असलेल्या योजना बदलतं स्वरूप हे सगळं आपण या भागामध्ये समजून घेत आहोत. या पूर्वीच्या भागामध्ये कृषी विभागाची नेमकी भूमिका बघण्याचा दृष्टिकोन पोखरा योजना आणि इतर योजना त्यांच्याकडून समजून घेत आहोत. या भागामध्ये आपण पोखरा योजनेविषयीच अजून अधिक जी माहिती आहे ती त्यांच्याकडून समजून घेऊयात. सर, पोखरा योजना जी आहे ती खरं म्हणजे लोकसहभागाधारित एआयला दृष्टिपथात ठेवून वातावरणातील बदलाला दृष्टिपथात ठेवून वेगळ्या पद्धतीने त्याची एक निर्मिती केलेली आहे आणि सगळ्या योजनांचा संचय असलेली अशी एक योजना म्हणून आपल्याला या संजीवनी योजनेकडे बघता येईल. याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की आता अलीकडच्या काळामध्ये वाटण्यांमुळे शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग हे कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला शेतीचे अवजार पुरतीलच असंही राहिलेलं नाही आहे. आता 2 एकर कुणाकडे शेती असेल तर त्याला साधं बैलाची जोडी ठेवणं परवडणार नाही, 1.5 एकर ज्याच्याकडे शेती आहे त्याला इतर बाकीचे अवजार घेणं परवडणार नाही. तर अशा ह्याच्यामध्ये एक वेगळा मंत्र जो आहे तो मंत्र हा पोखरा योजनेतून संजीवनी योजनेतून महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. तो म्हणजे चालना कशाला, तर ही गावामध्येच शेतीला लागणाऱ्या अवजारांची एक बँक असावी. ज्या शेतकऱ्यांना ज्या अवजाराची गरज आहे तो तिथून तो कमी अल्पदरामध्ये घेऊन जाईल किंवा मेंटेनन्सच्या अटीवर घेऊन जाईल किंवा शेतकरी त्या ठिकाणी त्या गावातले जे काही ठरवतील त्या अटी शर्तीनुसार त्याची सगळी उपलब्धता जी आहे ती पूर्ण होईल. ही कशी कशी आहे नेमकी अवजाराची बँक, म्हणजे काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये, काय नसायला पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल याच्यात?
2: जसं आपण आताच सांगितलं की याच्यामध्ये समस्या ज्या शेतीमधल्या त्या खरं तर आता जमीन धारणा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला बैलांची आणि मजुरांची जी टंचाई आहे हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे. आणि मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत आहे कारण मायग्रेशन ज्याला स्थलांतर आहे, मजूर मिळत नाही आणि शेवटी हवामानातील बदल, तर ह्या 4-5 ज्या समस्या आहेत यावर तोडगा काढण्यासाठी आपला कृषी संजीवनी प्रकल्प जसा आता नागपूरच्या विचार करता 563 गाव आपल्या याच्यामध्ये आहे, तर संकल्पना अशी आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये महिलांचे गट असतात, म्हणजे जे की आपण ज्याला म्हणतो लाईव्हलीहूड मिशन जे आहे, उमेद, म्हणजे महाराष्ट्र राज्य मिशन फॉर लाईव्हलीहूड

0: फूड किंवा MSRLM ज्याला म्हणतो आपण, एक त्यांची जी गट आहे महिलांची जी रजिस्टर्ड आहे गट MSRLM कडे, आणि माविम महिला आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिलांचे गटही रजिस्टर्ड आहे. आता या योजनेमधली संकल्पना अशी की या गटांच्या मार्फत त्या गावामध्ये बँका आपण करायचं. जसं आपण आधी बघितलंय की काही ठिकाणी काही सीड बँक सारख्या काही प्रयोग बियाण्याच्या बँक आहे, तीच संकल्पना याच्यामध्ये आहे की गावातला जो महिलांचा गट असेल त्यांना एक रोजगार निर्मितीत सुद्धा साधन मिळेल आणि शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये किंवा कमी भाड्यामध्ये तिथे त्या गावातल्या गावात त्याचे अवजारं आणि बाकी यांत्रिकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. तर अशी एक योजना घेऊन आता या NDKSP म्हणजे आपण संजीवनी प्रकल्पामध्ये सुरुवात केलेली आहे. आणि याच्यामध्ये गट जे आहे ते ओपन एंडेड आहे, म्हणजे आपण जसे मी म्हटलं की आपल्या जिल्ह्यात 563 गावं आहेत, तर प्रत्येक गावात एक गाव एक अवजारे बँक ही संकल्पना आहे. जसं आपण मागे सुद्धा म्हटलं तर एक गाव एक वाहन ही एक आपण योजना स्मार्टच्या प्रकल्पातून राबवली होती, त्याच धर्तीवर आपण आता या पोकरा प्रोजेक्टमध्ये आपल्याला एका गावामध्ये एक अवजारे बँक असेल. आता होऊ शकतं की गावात तर भरपूर गटर रजिस्टर्ड असेल, तर ते जास्तीत जर समजा अर्ज आले आपल्याला तर त्या गावात लॉटरी पद्धतीनं मग जो बेस्ट गट असेल तो किंवा ज्याला खर्च गरज आहे त्यांना ती पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना याच्यामध्ये निवड केला जाईल. आणि ही कथ असताना जे काही गट आहेत म्हणजे गटाचे निकष सुद्धा आपण म्हणतोय की हा एक गट आपला उमेदकडे किंवा माविमकडे हा नोंदणीकृत असला पाहिजे, म्हणजे त्याची नोंदणी आपली मागच्या 24-25 पर्यंत असणं.
1: शेतकऱ्यांचा गट आहे का
0: महिला शेतकऱ्यांचा? आपल्याला माहिती आहे की हे वर्ष आता आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे, म्हणजे 2026 जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे आणि यामध्ये महिला वर्ष असल्यामुळे महिला शेतकऱ्यांवर जास्त फोकस आता कृषी विभागात सुद्धा आहे. मग आपल्याला या NDKSP सुद्धा आपण प्रत्येक गावामध्ये कृषीताई नेमलेल्या आहेत, म्हणजे ही योजनेचं समन्वयन करण्यासाठी, म्हणजे जसं आपण म्हटलं लोकसहभाग पाहिजे वाढवायचा आहे, महिलांसोबत महिला लवकर कनेक्ट होतात त्यासाठी प्रत्येक गावामध्ये कृषीताई या नेमलेल्या आहेत. आणि या कृषीताईच्या माध्यमातून ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून आपले ज्या गावातले उमेदचे जे गट असेल, उमेदला रजिस्टर्ड झालेले किंवा माविमचे गट असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि सोबतच काही ग्राम संघ असतात किंवा तुम्ही आपण बघतो तुमच्या माविमकडे जे संघ आहेत ऑर्गनायझेशन त्या सुद्धा याच्यामध्ये घेण्यास पात्र आहेत. तर ही एक मिनिमम म्हणजे कमीत कमी जी पात्रता आहे याच्यामध्ये की त्या गटामध्ये 10 महिला सदस्य असल्या पाहिजे आणि ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. आता याच्यात आधी काही योजनामधून काही महिला गटांनी जर घेतलं तर त्यांना मात्र ते यामध्ये मिळणार नाही. ज्यांच्याकडे अवजारे बँक नाही आहे किंवा त्यांनी लाभ घेतला नाही अशाच गटांना, महिला गटांना याच्यामध्ये एक मुभा आहे घेण्याची. आणि यासाठी जे काही म्हणतो आपण अवजारे बँकसाठी आपल्याला 60% अनुदान आहे, म्हणजे 60% आपलं पोकरामधून त्यांना मिळेल आणि 40% त्यांनी उभा करायचा आहे.
1: म्हणजे साधारणतः जर समजा एक बँक म्हणून जेव्हा विचार करू आपण, एक छोटं ट्रॅक्टर म्हणा किंवा त्याला सोईंगचं मशीन म्हणा किंवा मग त्याला रोटावेटर असेल किंवा त्याचे बाकीचे फाळ असतील, ट्रॉली असेल किंवा इतर जे अनुषंगिक फवारणीचे यंत्र असतील,
0: बरोबर आपण जसं म्हटलं की भात आधारित वेगळं का तिथे गरजा असतील,
1: म्हणजे बँक ती साधारणतः किती लाखापर्यंत किती अवजारांचा असं एक
0: अपेक्षा याच्यामध्ये जे आपल्याला मर्यादा दिलेली आहे की आपण किती अनुदान याच्यामध्ये घेऊ शकतो, तर ते जे आहे 24 लाख रुपये, म्हणजे एका गटाला 24 लाख रुपयाचं 60% अनुदान आहे. म्हणजे त्यांना जर 100% म्हटलं तर आपल्याला 40 लाखापर्यंत त्याचे अवजारे घेऊ शकतील आणि 40 लाखामध्ये त्यांनी किमान ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, पॉवर टिलर ज्यांना आवश्यक असेल, कंबाईन हार्वेस्टर ते घेऊ शकतात आणि याच्यामध्ये जर धानपट्ट असेल तर त्याला रोवणी यंत्र ट्रान्सप्लांटर, पॅडी ट्रान्सप्लांटर ज्याला म्हणतो आपण, थ्रेशर असेल, रोटावेटर असेल, ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्रत्येक स्तरावरच्या प्रत्येक टप्प्यावर जे लागते यांत्रिकरणासाठी ते याच्यामध्ये ते घेऊ शकतात. आपला जो काही प्रकल्प राहील 40 लाखाचा राहील, 40 लाखामध्ये 24 लाख हे त्याला अनुदान दिला जाईल आणि हे अनुदान आपलं DBT तत्वावर आहे, म्हणजे आधी आपल्याला शेतकरी गटांना ते आधी इन्व्हेस्टमेंट करून ते करावं लागेल.
1: ह्या ह्याच्यामध्ये स्वतःची बँक असतं ही तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक बचत आहे असंच तुम्हाला म्हणायचं का?
0: बरोबर आहे. याच्यामध्ये आता जसा जो गट राहील तो गटाचा आता आपण निवडीचे निकष जे सांगितलेले आपल्याला, त्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर थोड्या जुजबी ज्या काही त्याच्यामधल्या बाबी अपेक्षित आहे की त्यांनी किमान त्यांचा जो काही म्हणजे मागच्या वर्षी ते ऑडिट करून घेणं, त्याचा रिपोर्ट जोडणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी एक आपला ठराव दिला पाहिजे की बाबा आम्हाला आमच्या गटांना हा असा या योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि अवजार बँक उभी करायची आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे काही करारनामा करायचा आहे त्यांना, समजा आपली छोटी बँक असेल 20 लाखापर्यंतची असेल तर ते 7 वर्षापर्यंत त्यांनी आपल्याला की भाड्यानं देणार हा असा अग्रीमेंट त्यांचा अपेक्षित आहे आणि 20 लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना 15 वर्षापर्यंत त्यांनी, कारण एकदा आपण या योजनेतून आपण सुविधा घेतोय त्याच्यामुळे आपण साहजिकच ते शेतकरी बांधवांना भाडे तत्वावर ते देणार उपलब्ध करून त्या भागातील, तर ही एक त्याच्यामध्ये निकष आहे. 40 लाखाचा जर

0: त्यांनी प्रोजेक्ट टाकला तर त्याच्यामध्ये त्यांचं 5% जर म्हटलं आपण 2 लाखापर्यंत त्यांचं उलाढाल असली पाहिजे वर्षाची. आणि मला तरी वाटतं की आपले उमेद किंवा मावींचे जे गट आहे 2 लाखापर्यंत आपला व्यवसाय करत असतात. तर हे असं जुजबी त्याच्यामधले निकष आहे. 563 बँके ह्या आपल्या पोखराच्या तयार होतील आणि त्याचा लाभ मग 5000 लोकांना होतील. त्या भागातले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांची जी काही अडचणी आहे शेतीमधल्या किंवा यांत्रिकरणाच्या त्या सुद्धा दूर होण्यास मदत होईल.
1: खरंय सर, आपण जे म्हणत आहात की एक मोठा लाभ जो आहे तो संजीवनी योजनेमार्फत, पोखरा योजनेमार्फत, आणि त्यातल्या त्यात अवजारांची बँक जी आहे ती त्या संपूर्ण गावाला दिशा देणारी आहे. तसं पाहिलं सर तर एका वर्षामध्ये त्यांचे पैसे जे आहेत ते पूर्ण फिटू शकतात. समजा गावाचं पूर्ण सगळं नांगरटी वखरणी किंवा इतर ह्याला जो खर्च लागणार आहे तो खर्च एका वर्षातच त्यांचा फ्री होईल. म्हणजे पुढचे अनेक वर्ष त्यांना पुन्हा खर्च असा येणार नाही, मेंटेनन्स शिवाय दुसरा काही केल्याशिवाय. जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. भेटूयात पुढील भागात पुन्हा कृषी विभागाच्या विविध योजना समजून घेण्यासाठी.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या संवादाचा पुढील भाग ऐकूयात पुढील कार्यक्रमामध्ये. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात.
3: प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी आपण ऐकत होता
2: जिल्हा माहिती कार्यालय
3: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.
4: तले उनकी पहली फिल्म रिलीज हुई अबोध. इस फिल्म में उनके साथ थे बंगाल के अभिनेता तापस पॉल.

0: नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय होता स्तनाचा कर्करोग आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर सुशील मानधनिया यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर केंद्रावरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

0: राजन बत्रा के गाए इस गीत के साथ ही आज का मिश्र संगीत का कार्यक्रम संपन्न होता है। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। जागतिक स्तरावर इंधन दरात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली आहे। मुंबईत पेट्रोल 106.68 रुपये आणि डिझेल 93.14 रुपये प्रतिलिटर दरानं विकलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत विदर्भातील 447 किलोमीटर लांबीच्या 4 द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे सुरजागड ग्रीनफील्ड मार्ग अशा प्रकल्पांची एकूण बांधकाम किंमत सुमारे 51,906 कोटी रुपये असून काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे। हे महामार्ग विदर्भ अनेक जिल्हे आणि तालुके जोडून औद्योगिक खनिज आणि वाहतूक विकासाला चालना देतील। मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देत समृद्धी महामार्गाशी जोडण्यावरही भर दिला आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीच्या पीसीबी समूहाच्या पेपरमधल्या प्रश्नांवर आणि उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याचा आज शेवटचा दिवस आहे। ईमेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचं निवेदन तक्रारी विचारात घेतल्या जाणार असल्याचं कळवण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांची पदोन्नती गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावर नियुक्त करण्यात आली आहे। शासनाने यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले असून दाभाडे यांनी विविध मोठ्या सिंचन प्रकल्पांवर काम करत प्रशासकीय आणि तांत्रिक अनुभव मिळवला आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुळकर्णी याला ताब्यात घेतलं। कुळकर्णी हे नीटच्या रसायनशास्त्र विषयाचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते ही माहिती समोर आल्यानंतर सीबीआयनं काल त्याची कसून चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलंय। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात 16 ते 18 तारखेपर्यंत अर्थात उद्यापासून संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे। विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रे यांनी सकाळी 11 ते दुपारी 4:30 वाजेदरम्यान सार्वजनिक कार्यक्रम आयोजित

0: आयोजित न करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालय आणि आस्थापनांना आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आलं असून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोल्ड वॉर्ड आणि औषध साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील चौकांमध्ये ग्रीन नेट आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासह जनजागृती मोहीमही सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपूर केंद्र है 100.6 MHz पर 11 बजे है. प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती.

0: हम आपके है कौन इस फिल्म का गीत अभी आपने सुना। इस गीत के साथ ही आज का मधुमालती कार्यक्रम संपन्न होता है। विविध भारती से नागपुर केंद्र है। श्रोताओं कृपया ध्यान दें, अगर आप अपनी पसंद के नए हिंदी फिल्मी गाने सुनना चाहते हैं तो आप हमें आज यानी शुक्रवार को फोन कर सकते हैं दोपहर 12 बजे से लेकर 12:45 के दरमियान। और कार्यक्रम है नीला वारसारीज हेलो मेरी पसंद। हमारे फोन नंबर 6940067 2560101 और 2529266। तो हमें फ़ोन करना ना भूलिएगा आज दोपहर 12 बजे से लेकर 12:45 के दरमियान। निवेदन समाप्त हुआ। विविध भारती सहे नागपुर केंद्र है। 11:57 होता है। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जून रोजी घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज ही घोषणा केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीत शिक्षण मंत्रालय, एनटीए, सीबीएसई, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज मुंबईत निधन झालं। त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून त्यांनी दीपस्तंभासारखं कार्य केलं अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला। नागपूरच्या गांधीबाग इथल्या नंगापुतला परिसरातील बेसमेंटमध्ये असलेल्या कापड आणि चपलेच्या गोदामाला आज सकाळी आग लागली। नागरिकांना धूर दिसताच अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली। या तत्परतेमुळे मोठं नुकसान टळलं आहे। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या सेंट्रल अम्युनिशन्स डेपोमध्ये आज नियमित फायरिंग सरावादरम्यान झालेल्या अपघातात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला। ही घटना फायरिंग रेंजवर घडली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे। या प्रकरणी युनिटकडून शोकाकुल कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहे। अकोला जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे। उन्हाळी सुट्ट्या आणि गावाकडे जाणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे। काही ठिकाणी नागरिकांना पेट्रोलसाठी तासभर प्रतीक्षा करावी लागत असून मर्यादित इंधन दिलं जात असल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं। संपूर्ण देशात दूरवर पसरलेल्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे मंगळवार दिनांक 19 मे रोजी स्वरसंध्या हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्याम पोहरे, मोनिका भोयर, हेमलता पोपटकर आणि प्रसन्न जोशी गायन प्रस्तुत करतील। सायंटिफिक सभागृहात संध्याकाळी 6:30 होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: विविध भारती का ये नागपूर केंद्र है। 12 बजने को है कुछ ही पलों में आप सुनेंगे दिल्ली केंद्र से प्रसारित हिंदी समाचार।

0: परीक्षा अगले वर्ष से कंप्यूटर आधारित यानी सीबीटी माध्यम से होगी। पश्चिम बंगाल सरकार ने आरजीकर मेडिकल कॉलेज मामले में 3 आईपीएस अधिकारियों को निलंबित कर दिया है। कोलकाता पुलिस के पूर्व आयुक्त विनीत गोयल, पूर्व उपायुक्त इंदिरा मुखर्जी और अभिषेक गुप्ता को आज कर्तव्य में लापरवाही बरतने, पीड़िता के माता पिता को रिश्वत देने और सरकारी अनुमति के बिना मीडिया ब्रीफिंग आयोजित करने के आरोप में निलंबित किया। मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने मीडिया को बताया कि उनके खिलाफ विभागीय जाँच कराई जाएगी। सर्वोच्च न्यायालय ने आज से ईंधन बचाने के लिए कई उपायों की घोषणा की है। इनमें अलग अलग दिनों में वर्चुअल सुनवाई, न्यायाधीशों की कार पूलिंग और 50% रजिस्ट्री कर्मचारियों के लिए वर्क फ्रॉम होम की व्यवस्था शामिल है। थाईलैंड ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के पुरुष सिंगल्स क्वार्टर फाइनल में लक्ष्य सेन का मुकाबला थाईलैंड के कुनलालौत विदिदसन से हो रहा है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार। 2023-24 साठी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम। ग्रामपंचायतींमध्ये वर्धा जिल्ह्यातील अजनसरा अग्रणी। नीट यूजी परीक्षा 21 जून रोजी होणार तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला निर्धारित। आणि नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता। आता सविस्तर बातम्या। जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 93.14 रुपये प्रति लिटर झाला आहे। नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली। पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली।
3: आजचा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं। एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत, हा रेकॉर्ड।
2: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गोंदिया जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर अकोला जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे। वर्ष 2023-24 साठीचे पुरस्कार आज सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत नागपूर विभाग राज्यात 3रा आहे तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर प्रथम आणि अमरावती विभाग द्वितीय क्रमांकावर आहे। राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यानं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक मिळवला असून नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका तृतीय क्रमांकावर आहे। त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील ससेगाव ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट गृहसंकुल गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे। वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जून रोजी घेण्यात येणार आहे। राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज ही घोषणा केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला। विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधी केवळ एनटीएच्या अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा असं आवाहन संस्थेनं केलंय। दरम्यान विद्यार्थी हे शासनाचं प्राधान्य असून त्यांच्याप्रति शासन संवेदनशील असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय। नीट परीक्षेसंदर्भात ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते। 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेचं प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना 14 जून रोजी मिळणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ही परीक्षा संगणकीय प्रणालीवर आधारित घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी

दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून mahateet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे ठाणे इथं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती संदर्भात झालेल्या गुंतागुंतीमुळे डॉक्टर नाडकर्णी यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. नाडकर्णी यांची अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी म्हणून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या

डॉ नाडकर्णी यांचं निधन झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. नाडकर्णी यांची अनेक नाटकं तसंच पुस्तकं प्रसिद्ध आहे. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी म्हणून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यातील कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला प्रतिसाद मिळत असून शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार डॉ प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीचे खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्थात IIMC मध्ये मराठी पत्रकारिता पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा 5 जून रोजी होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांना गुगल फॉर्मद्वारे किंवा अमरावतीतल्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करता येणार आहे. एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतील. प्रवेशासाठी CET परीक्षा अमरावतीतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रासह पुणे आणि मुंबई इथंही आयोजित करण्यात येईल. भंडारा तसंच नागपूर जिल्ह्यातील सूर नदीलगत असलेल्या नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीकरता आकस्मिक पाणी मागणी करण्यात आल्यानं पेंच प्रकल्पाच्या खिंडसी धरणातून आज दुपारी 4 वाजता 25 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आलं आहे. नदीकाठावरील गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सद्यस्थितीत धरणातील पाणी पातळी 314.95 मीटर असून धरणाचा जिवंत साठा 66.88 इतका आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामनगर इथं कृषी विभागाच्या भरारी पथकानं अनाधिकृत HTBT कापूस बियाण्यांच्या साठ्यावर धाड टाकली. या कारवाईत 37 संशयित बियाण्यांची पाकिटं, सीलिंग मशीन आणि कोरी पाकिटं, 35,437 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय हवामान खात्यानं नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली असून 26 मे रोजी मान्सून केरळात पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवलाय. पुढील काही दिवसात दक्षिण भारतासह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय. महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत गोवा मार्गे मान्सून दाखल होऊन 7 जूनपर्यंत पुण्यासह काही भागात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उद्यापासून 19 तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलाय. तर आज अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. आज दुपारी 2:30 वाजता नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात अमरावती जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअस सह हा जिल्हा सर्वात उष्ण ठरला. त्यापाठोपाठ वर्धा इथं 44.5 तर अकोला इथं 44.4 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 43.4 तर बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण आहे. नागपुरात आगामी 2 तासात वादळी पर्जन्यमानासह हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनौमध्ये आज 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. बुलडाणा जिल्ह्यातील उन्हाळखेड हे शेगाव तालुक्यातील स्वगणना करणारं पहिलं गाव ठरलं असून एकाच दिवसात 20 कुटुंबांची डिजिटल नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जनगणना मोहिमेला वेग मिळाला असून डिजिटल साक्षरतेचं आदर्श उदाहरण या गावानं निर्माण केलं आहे. उद्या अर्थात 16 मे पासून प्रगणक घरोघरी भेट देणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. 2023-24 साठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम. ग्रामपंचायतींमध्ये वर्धा जिल्ह्यातील अजनसरा अग्रणी. NEET UG परीक्षा 21 जून रोजी होणार तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला निर्धारित. आणि नैऋत्य मान्सून 26 मे रोजी

विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे, FM बँड 100.6 MHz वर. श्रोतेहो, यावेळी संध्याकाळचे 6:15 झालेली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सांजधारा. सर्व श्रोत्यांना तृषालीचा नमस्कार आणि कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. श्रोतेहो, संध्याकाळ दिवस आणि रात्रीच्या मधला एक शांत, प्रसन्न आणि मनाला आनंद देणारा काळ. सूर्य हळूहळू मावळत असतो, आकाशात केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांची उधळण होत असते. श्रोतेहो, हा वेळ केवळ निसर्गाच्या सौंदर्याचा नाही तर मनःशांतीचा देखील असतो. दिवसभराच्या धावपळीनंतर माणूस या वेळेत थोडा शांत होतो आणि स्वतःशी संवाद साधतो.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात. किशोर कदम यांची गीतरचना होती, राहुल देव बर्मन यांचं संगीत होतं. श्रोते हो, भारतीय संस्कृतीत संध्याकाळी प्रार्थना करण्याला विशेष महत्व आहे. संध्यावंदन ही परंपरा आपल्याला मन शुद्ध ठेवण्याची आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देते. संध्याकाळ हा प्रार्थनेचाही वेळ मानला जातो. घराघरात दिवा लावला जातो, देवाजवळ प्रार्थना केली जाते आणि मनाला एक वेगळीच समाधानाची अनुभूती मिळते.

राम लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि सहकार यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना होती, प्रभाकर जोग यांचं संगीत होतं.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा.

लोक ऑफिसमधून घरी परततात, मुलं मैदानावर खेळायला जातात आणि दिवसभराचा थकवा या वेळेत हळूहळू कमी होतो. लहान मुलं बागांमध्ये खेळायला जातात, काही लोक चालायला किंवा व्यायामासाठी बाहेर पडतात. कॅफे, चौक आणि बाजारपेठा गजबजलेल्या दिसतात, पण त्या गर्दीतही प्रत्येकजण थोडा रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करत असतो.

सरीवर सरी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत साधना सरगम यांच्या स्वरात. श्रोते हो, गावाकडे बघितले तर पक्ष्यांची घरट्यांकडे परतण्याची लगबग दिसते. गुरेढोरे गोठ्यांकडे जातात आणि वातावरणात एक वेगळीच शांतता संध्याकाळी पसरलेली दिसते. ही वेळ श्रोते हो निसर्गाने रंगवलेले एक सुंदर चित्रच वाटत असते. हळूवार वारा वाहत असतो, पक्ष्यांचे थवे आकाशातून घरट्यांकडे परतताना दिसतात आणि संपूर्ण वातावरणात एक गूढ शांतता पसरते.

अर्चना खांदेपारकर यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. गीतरचना होती चंद्रशेखर सानेकर यांची, संदीप देशपांडे यांचं संगीत होतं. श्रोते हो, संध्यासमयी स्त्रिया अंगणात दिवा लावतात, तुळशीपाशी आरती करतात आणि त्या दिव्याच्या प्रकाशात घरभर पवित्रता आणि शांतता पसरत असते.

आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. गीतरचना होती गंगाधर महांबर यांची. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं. श्रोतेहो, संध्याकाळ हा केवळ निसर्गाचा सौंदर्याचा काळ नाही, तर तो आत्मचिंतनाचा आणि मनशांतीचा देखील वेळ आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर हा वेळ आपल्याला थांबायला शिकवतो, आपल्या चुका, यश, अपयश यांचा विचार करण्याची संधी देतो.

0: अशी अचानक आली घरी।
1: श्रोते हो, आताच आपण मिलिंद इंगळे यांच्या स्वरात हे गीत ऐकलत। सौमित्र यांची गीतरचना होती, प्रसाद कुलकर्णी यांचं संगीत होतं।

0: आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मराठी गीतांचा कार्यक्रम सांसारा इथे संपन्न करीत आहोत.
1: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी? आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय? आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात? आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्प दरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
2: श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067-25601 आणि 25292-266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.

विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि फास्ट फूड सेंटरमध्ये पनीरच्या नावाखाली ग्राहकांना चीज अॅनालॉग देऊन दिशाभूल केली जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या नागपूर विभागानं दिनांक 5-11 दरम्यान शहरातील आणि परिसरातील रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण 102 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 77 व्यावसायिकांनी पनीर आणि चीज अॅनॉलॉग चा स्पष्ट उल्लेख केल्याचं आढळून आलं, तर नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. नागपूर इथं शील कला सागर आणि गार्डनर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 15-30 दरम्यान आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्साहात सुरुवात झाली. या शिबिरात 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून अभिनय, दिग्दर्शन, नाट्यलेखन, वेशभूषा, रंगभूषा आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 12577 बागमती एक्सप्रेसमध्ये बैतूल ते इटारसी दरम्यान झालेल्या तपासणीत विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 1,320 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा असं आवाहन केलं आहे. मागील 2 यावर्षी देखील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ नागपूर कार्यालयाच्या वतीनं 15-18 दरम्यान आंबा आणि मिलेट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन इथं आयोजित करण्यात आला आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांसाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थेमार्फत मोफत ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमृत ड्रोन मिशन अंतर्गत 10 दिवसांचा निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.

0: पात्र उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून वय 18 ते 55 दरम्यान असावे. उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा. तसेच कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून फिटनेस दाखला सादर करणे बंधनकारक आहे. योजनेविषयी अधिक माहिती आणि अर्जासाठी महाअमृत.org या लिंकचा वापर करता येईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. श्रोताओ, इस समय शाम के 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम जयमाला बस कुछ ही पलों में.

आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचे आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आले आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीत सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेले आहे.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:45 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे

0: यांच्याकडनं शासनाच्या भूमिका कृषी विभागाविषयी शेतकऱ्यांविषयी आणि शासनाच्या असलेल्या योजना बदलतं स्वरूप हे सगळं आपण या भागामध्ये समजून घेत आहोत. या पूर्वीच्या भागामध्ये कृषी विभागाची नेमकी भूमिका बघण्याचा दृष्टिकोन पोखरा योजना आणि इतर योजना त्यांच्याकडून समजून घेत आहोत. या भागामध्ये आपण पोखरा योजनेविषयीच अजून अधिक जी माहिती आहे ती त्यांच्याकडून समजून घेऊयात. सर, पोखरा योजना जी आहे ती खरं म्हणजे लोकसहभागा आधारित एआयला दृष्टीपथात ठेवून वातावरणातील बदलाला दृष्टीपथात ठेवून वेगळ्या पद्धतीने त्याची एक निर्मिती केलेली आहे आणि सगळ्या योजनांचा संचय असलेली अशी एक योजना म्हणून आपल्याला या संजीवनी योजनेकडे बघता येईल. याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की आता अलीकडच्या काळामध्ये वाटण्यांमुळे शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग हे कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला शेतीचे अवजारे पुरतीलच असंही राहिलेलं नाही आहे. आता 2 एकर कुणाकडे शेती असेल तर त्याला साधं बैलाची जोडी ठेवणं परवडणार नाही, 1.5 एकर ज्याच्याकडे शेती आहे त्याला इतर बाकीचे अवजारे घेणं परवडणार नाही. तर अशा ह्याच्यामध्ये एक वेगळा मंत्र जो आहे तो मंत्र हा पोखरा योजनेतून संजीवनी योजनेतून महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. तो म्हणजे चालना कशाला, तर ही गावामध्येच शेतीला लागणाऱ्या अवजारांची एक बँक असावी. ज्या शेतकऱ्यांना ज्या अवजाराची गरज आहे तो तिथून तो कमी अल्पदरामध्ये घेऊन जाईल किंवा मेंटेनन्सच्या अटीवर घेऊन जाईल किंवा शेतकरी त्या ठिकाणी त्या गावातले जे काही ठरवतील त्या अटी शेतीनुसार त्याची सगळी उपलब्धता जी आहे ती पूर्ण होईल. ही कशी कशी आहे नेमकी अवजाराची बँक, म्हणजे काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये, काय नसायला पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करावं याच्यात?
1: जसं आपण आताच सांगितलं की याच्यामध्ये समस्या ज्या शेतीमधल्या त्या खरं तर आता जमीन धारणा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला बैलांची आणि मजुरांची जी टंचाई आहे हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे. आणि मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत आहे कारण मायग्रेशन ज्याला स्थलांतर आहे, मजूर मिळत नाही आणि शेवटी हवामानातील बदल, तर ह्या 4-5 ज्या समस्या आहे यावर तोडगा काढण्यासाठी आपला कृषी संजीवनी प्रकल्प जसा आता नागपूरच्या विचार करता 563 गाव आपल्या याच्यामध्ये आहे, तर संकल्पना अशी आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये महिलांचे गट असतात, म्हणजे जे की आपण ज्याला म्हणतो लाईव्हलीहूड मिशन जे आहे उमेद, म्हणजे महाराष्ट्र राज्य मिशन फॉर लाईव्हलीहूड सपोर्ट योजना MSRLM ज्याला म्हणतो आपण, एक त्यांचे जे गट आहे महिलांचे रजिस्टर्ड आहे गट MSRLM कडे आणि माविम महिला आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिलांचे गटही रजिस्टर्ड आहे. आता या योजनेमधील संकल्पना अशी की या गटांच्या मार्फत त्या गावामध्ये बँका आपण करायचं, जसं आपण आधी बघितलंय की काही ठिकाणी काही सीड बँक सारख्या काही प्रयोग बियाण्याचे बँक आहे, तीच संकल्पना याच्यामध्ये आहे की गावातला जो महिलांचा गट असेल त्यांना एक रोजगार निर्मिती सुद्धा साधन मिळेल आणि शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये किंवा कमी भाड्यामध्ये ते त्या गावातल्या गावात त्याचे अवजारं आणि बाकी यांत्रिकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. तर अशी एक योजना घेऊन आता या NDKSP म्हणजे आपण संजीवनी प्रकल्पामध्ये सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये गट जे आहे ते ओपन एंडेड आहे, म्हणजे आपण जसे मी म्हटलं की आपल्या जिल्ह्यात 563 गावं आहेत तर प्रत्येक गावात एक गाव एक अवजारे बँक ही संकल्पना आहे. जसं आपण मागे सुद्धा म्हटलं तर एक गाव एक वाहन ही एक आपण योजना स्मार्टच्या प्रकल्पातून राबवली होती, त्याच धर्तीवर आपण आता या पोखरा प्रोजेक्टमध्ये आपल्याला एका गावामध्ये एक अवजारे बँक असेल. आता होऊ शकतं की गावात तर भरपूर गटर रजिस्टर्ड असेल तर ते जास्तीत जर समजा अर्ज आले आपल्याला तर त्या गावात लॉटरी पद्धतीनं मग जो बेस्ट गट असेल तो किंवा ज्याला खर्च गरज आहे त्यांना ती पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना याच्यामध्ये निवड केला जाईल. आणि ही करत असताना जे काही गट आहेत म्हणजे गटाचे निकष सुद्धा आपण म्हणतोय की हा एक गट आपला उमेदकडे किंवा माविमकडे हा नोंदणीकृत असला पाहिजे, म्हणजे त्याची नोंदणी आपली मागच्या 24-25 पर्यंत असणं
0: शेतकऱ्यांचा गट आहे का
1: महिला शेतकऱ्यांचा? आपल्याला माहिती आहे की हे वर्ष आता आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे, म्हणजे 2026 जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे आणि यामध्ये महिला वर्ष असल्यामुळे महिला शेतकऱ्यावर जास्त फोकस आता कृषी विभागात सुद्धा आहे. मग आपल्याला या NDKSP सुद्धा आपण प्रत्येक गावामध्ये कृषीताई नेमलेल्या आहे, म्हणजे ही योजनेचं समन्वयन करण्यासाठी, म्हणजे जसं आपण म्हटलं लोकसहभाग पाहिजे वाढवायचा आहे, महिलांसोबत महिला लवकर कनेक्ट होतात त्यासाठी प्रत्येक गावामध्ये कृषीताई ह्या नेमलेल्या आहेत आणि या कृषीताईच्या माध्यमातून ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून आपले ज्या गावातले उमेदचे जे गट असेल उमेदला रजिस्टर्ड झालेले किंवा माविमचे गट असेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि सोबतच काही ग्राम संघ असतात किंवा तुम्ही आपण बघतो तुमच्या माविमकडे जे संघ आहेत ऑर्गनायझेशन त्या सुद्धा याच्यामध्ये घेण्यास पात्र आहेत. तर ही एक मिनिमम म्हणजे कमीत कमी जी पात्रता याच्यामध्ये की त्या गटामध्ये 10 महिला सदस्य असल्या पाहिजे आणि ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. आता याच्यात आधी काही योजनामधून काही महिला गटांनी जर घेतलं तर त्यांना मात्र त्याच्यामध्ये मिळणार नाही. ज्यांच्याकडे अवजारे बँक नाही आहे किंवा त्यांनी लाभ घेतला नाही अशाच गटांना, महिला गटांना याच्यामध्ये

0: एक मुभा आहे घेण्याची. आणि यासाठी जे काही म्हणतो आपण अवजारे बँकसाठी आपल्याला 60% अनुदान आहे, म्हणजे 60% आपला पोकरामधून त्यांना मिळेल आणि 40% त्यांनी उभा करायचा आहे.
1: म्हणजे साधारणतः जर समजा एक बँक म्हणून जेव्हा विचार करू आपण, एक छोटं ट्रॅक्टर म्हणा किंवा त्याला सोईंगचं मशीन म्हणा किंवा मग त्याला रोटावेटर असेल किंवा त्याचे बाकीचे फाळ असतील, ट्रॉली असेल किंवा इतर जे अनुषंगिक फवारणीचे यंत्र असतील.
0: बरोबर, आपण जसं म्हटलं की भात आधारित वेगळं का तिथे गरजा असतील.
1: म्हणजे बँक ती साधारणतः किती लाखापर्यंत किती अवजारांचा असं एक
0: आता याच्यामध्ये जे आपल्याला मर्यादा दिलेली आहे की आपण किती अनुदान याच्यामध्ये घेऊ शकतो, तर ते जे 24 लाख रुपये, म्हणजे एका गटाला 24 लाख रुपयाचं 60% अनुदान आहे. म्हणजेच त्यांना जर 100% म्हटलं तर आपल्याला 40 लाख आपण त्याचे अवजारे घेऊ शकतील. आणि 40 लाखामध्ये त्यांनी किमान ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, पॉवर टिलर ज्यांना आवश्यक असेल, कंबाईन हार्वेस्टर ते घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये जर धानपट्ट असेल तर त्याला रोवणी यंत्र, ट्रान्सप्लांटर, पॅडी ट्रान्सप्लांटर ज्याला म्हणतो आपण, थ्रेशर असेल, रोटावेटर असेल, ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्रत्येक स्तरावरच्या प्रत्येक टप्प्यावर जे जे लागते यांत्रिकरणासाठी ते याच्यामध्ये ते घेऊ शकतात. आपला जो काही प्रकल्प राहील 40 लाखाचा राहील, 40 लाखामध्ये 24 लाख हे त्याला अनुदान दिलं जाईल. आणि हे अनुदान आपलं डीबीटी तत्वावर आहे, म्हणजे आधी आपल्याला शेतकरी गटांना ते आधी इन्व्हेस्टमेंट करून ते करावं लागेल.
1: ह्या ह्याच्यामध्ये स्वतःची बँक असतं ही तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक बचत आहे असंच तुम्हाला म्हणायचं का?
0: बरोबर आहे. याच्यामध्ये आता जसा जो गट राहील तो गटाचा आता आपण जे निवडीचे निकष सांगितलेले आपल्याला, त्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर थोड्या जुजबी ज्या काही त्याच्यामधल्या बाबी अपेक्षित आहे की त्यांनी किमान त्यांचा जो काही म्हणजे मागच्या वर्षी ते ऑडिट करून घेणं, त्याचा रिपोर्ट जोडणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी एक आपला ठराव दिला पाहिजे की बाबा आम्हाला आमच्या गटांना हा असा या योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि अवजार बँक उभी करायची आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे काही करारनामा करायचा आहे त्यांना, समजा आपली छोटी बँक असेल 20 लाखापर्यंतची असेल तर ते 7 वर्षापर्यंत त्यांनी आपल्याला की भाड्यानं देणार हा असा अग्रीमेंट त्यांचा अपेक्षित आहे. आणि 20 लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना 15 वर्षापर्यंत त्यांनी, कारण एकदा आपण या योजनेतून आपण सुविधा घेतोय त्याच्यामुळे आपण साहजिकच ते शेतकरी बांधवांना भाडे तत्वावर ते देणार उपलब्ध करून त्या भागातील, तर ही एक त्याच्यामध्ये निकष आहे. 40 लाखाचा जर त्यांनी प्रोजेक्ट टाकला तर त्याच्यामध्ये त्यांचं 5% जर म्हटलं आपण 2 लाखापर्यंत त्यांचं उलाढाल असली पाहिजे वर्षाची. आणि मला तरी वाटतं की आपले उमेद किंवा मावींचे जे गट आहे 2 लाखापर्यंत आपला व्यवसाय करत असतात, तर हे असं जुजबी त्याच्यामधले निकष आहे. 563 बँके ह्या आपल्या पोखराच्या तयार होतील आणि त्याचा लाभ मग 5000 लोकांना होतील. त्या भागातले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांची जी काही अडचणी आहे शेतीमधल्या किंवा यांत्रिकरणाच्या त्या सुद्धा दूर होण्यास मदत होईल.
1: खरं आहे सर, आपण जे म्हणत आहात की एक मोठा लाभ जो आहे तो संजीवनी योजनेमार्फत, पोखरा योजनेमार्फत, आणि त्यातल्या त्यात अवजारांची बँक जी आहे ती त्या संपूर्ण गावाला दिशा देणारी आहे. तसं पाहिलं सर तर एका वर्षामध्ये त्यांचे पैसे जे आहेत ते पूर्ण फिटू शकतात. समजा गावाचं पूर्ण सगळं नांगरटी वखरणी किंवा इतर ह्याला जो खर्च लागणार आहे तो खर्च एका वर्षातच त्यांचा फ्री होईल, म्हणजे पुढचे अनेक वर्ष त्यांना पुन्हा खर्च असा येणार नाही मेंटेनन्स शिवाय दुसरा काही केल्याशिवाय. जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. भेटूयात पुढील भागात पुन्हा कृषी विभागाच्या विविध योजनांना समजून घेण्यासाठी.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या संवादाचा पुढील भाग ऐकूयात पुढील कार्यक्रमामध्ये. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.

एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:30 झालेली आहेत. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याकडनं शासनाच्या भूमिका, कृषी विभागाविषयी, शेतकऱ्यांविषयी आणि शासनाच्या असलेल्या योजना बदलतं स्वरूप हे सगळं आपण या भागामध्ये समजून घेत आहोत. या पूर्वीच्या भागामध्ये कृषी विभागाची नेमकी भूमिका बघण्याचा दृष्टिकोन, पोखरा योजना आणि इतर योजना त्यांच्याकडून समजून घेत आहोत. या भागामध्ये आपण पोखरा योजनेविषयीच अजून अधिक जी माहिती आहे ती त्यांच्याकडून समजून घेऊयात. सर, पोखरा योजना जी आहे ती खरं म्हणजे लोकसहभागाआधारित एआयला दृष्टिपथात ठेवून, वातावरणातील बदलाला दृष्टिपथात ठेवून वेगळ्या पद्धतीने त्याची एक निर्मिती केलेली आहे आणि सगळ्या योजनांचा संचय असलेली अशी एक योजना म्हणून आपल्याला या संजीवनी योजनेकडे बघता येईल. याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की आता अलीकडच्या काळामध्ये वाटण्यांमुळे शेतकऱ्यांचं लँड होल्डिंग हे कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला शेतीचे अवजारे पुरतीलच असंही राहिलेलं नाही आहे. आता 2 एकर कुणाकडे शेती असेल तर त्याला साधं बैलाची जोडी ठेवणं परवडणार नाही, 1.5 एकर ज्याच्याकडे शेती आहे त्याला इतर बाकीचे अवजारे घेणं परवडणार नाही. तर अशा ह्याच्यामध्ये एक वेगळा मंत्र जो आहे तो मंत्र हा पोखरा योजनेतून, संजीवनी योजनेतून महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. तो म्हणजे चालना कशाला, तर ही गावामध्येच शेतीला लागणाऱ्या अवजारांची एक बँक असावी. ज्या शेतकऱ्यांना ज्या अवजाराची गरज आहे तो तिथून तो कमी अल्पदरामध्ये घेऊन जाईल किंवा मेंटेनन्सच्या अटीवर घेऊन जाईल किंवा शेतकरी त्या ठिकाणी त्या गावातले जे काही ठरवतील त्या अटी शर्तीनुसार त्याची सगळी उपलब्धता जी आहे ती पूर्ण होईल. ही कशी आहे नेमकी अवजाराची बँक, म्हणजे काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये, काय नसायला पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल याच्यात?
2: जसं आपण आताच सांगितलं की याच्यामध्ये समस्या ज्या शेतीमधल्या त्या खरं तर आता जमीनधारणा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला बैलांची आणि मजुरांची जी टंचाई आहे हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे. आणि मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत आहे कारण मायग्रेशन ज्याला स्थलांतर आहे, मजूर मिळत नाही आणि शेवटी हवामानातील बदल, तर ह्या 4-5 ज्या समस्या आहेत यावर तोडगा काढण्यासाठी आपला कृषी संजीवनी प्रकल्प, जसा आता नागपूर ज्याचा विचार करता 563 गाव आपल्या याच्यामध्ये आहे, तर संकल्पना अशी आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये महिलांचे गट असतात, म्हणजे जे की आपण ज्याला म्हणतो लाईव्हलीहूड मिशन जे आहे, उमेद, म्हणजे महाराष्ट्र राज्य मिशन फॉर लाईव्हलीहूड सपोर्ट योजना, MSRLM ज्याला म्हणतो आपण, एक त्यांचे जे गट आहे महिलांचे जे रजिस्टर्ड आहे गट MSRLM कडे, आणि माविम महिला आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिलांचे गटही रजिस्टर्ड आहे. आता या योजनेमधील संकल्पना अशी की या गटांच्या मार्फत त्या गावामध्ये बँका आपण करायचं, जसं आपण आधी बघितलंय की काही ठिकाणी काही सीड बँक सारख्या काही प्रयोग बियाण्याच्या बँक आहे, तीच संकल्पना याच्यामध्ये आहे की गावातला जो काही महिलांचा गट असेल त्यांना एक रोजगार निर्मितीचं सुद्धा साधन मिळेल आणि शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये किंवा कमी भाड्यामध्ये ते त्या गावातल्या गावात त्याची अवजारं आणि बाकी यांत्रिकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. तर अशी एक योजना घेऊन आता या NDKSP म्हणजे आपण संजीवनी प्रकल्पामध्ये सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये गट जे आहे ते ओपन एंडेड आहे, म्हणजे आपण जसे मी म्हटलं की आपल्या जिल्ह्यात 563 गावं आहेत तर प्रत्येक गावात एक गाव एक अवजारे बँक ही संकल्पना आहे. जसं आपण मागे सुद्धा म्हटलं तर एक गाव एक वाहन ही एक आपण योजना स्मार्टच्या प्रकल्पातून राबवली होती, त्याच धर्तीवर आपण आता या पोखरा प्रोजेक्टमध्ये आपल्याला एका गावामध्ये एक अवजारे बँक असेल. आता होऊ शकते की गावात तर भरपूर गटर रजिस्टर्ड असेल तर ते जास्तीत जर समजा अर्ज आले आपल्याला तर त्या गावात लॉटरी पद्धतीनं मग जो बेस्ट गट असेल तो किंवा ज्याला खर्च गरज आहे त्यांना ती पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना याच्यामध्ये निवड केला जाईल. आणि ही करत असताना जे काही गट आहेत, म्हणजे गटाचे निकष सुद्धा आपण म्हणतोय की हा एक गट आपला उमेदकडे किंवा माविमकडे हा नोंदणीकृत असला पाहिजे, म्हणजे त्याची नोंदणी आपली मागच्या 24-25 पर्यंत असणं.
1: शेतकऱ्यांचा गट आहे का
2: महिला शेतकऱ्यांना? आपल्याला माहिती आहे की हे वर्ष आता आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे, म्हणजे 2026 जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे आणि यामध्ये महिला वर्ष असल्यामुळे महिला शेतकऱ्यावर जास्त फोकस आता कृषी विभागात सुद्धा आहे. मग आपल्याला या NDKSP मध्ये सुद्धा आपण प्रत्येक गावामध्ये

0: कृषीताई नेमलेल्या आहेत, म्हणजे ही योजनेचं समन्वयन करण्यासाठी, म्हणजे जसं आपण म्हटलं लोकसहभाग पाहिजे वाढवायचा आहे, महिलांसोबत महिला लवकर कनेक्ट होतात, त्यासाठी प्रत्येक गावामध्ये कृषीताई या नेमलेल्या आहेत. आणि या कृषीताईच्या माध्यमातून, ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून, आपले ज्या गावातले उमेदचे जे गट असेल, उमेदला रजिस्टर झालेले किंवा माविमचे गट असेल, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि सोबतच काही ग्रामसंघ असतात किंवा तुम्ही आपण बघतो तुमच्या माविमकडे जे संघ आहेत ऑर्गनायझेशन, त्या सुद्धा याच्यामध्ये घेण्यास पात्र आहेत. तर ही एक मिनिमम म्हणजे कमीत कमी जी पात्रता याच्यामध्ये की त्या गटामध्ये 10 सदस्य महिला सदस्य असल्या पाहिजे. आणि ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. आता याच्यात आधी काही योजनामधून काही महिला गटांनी जर घेतलं तर त्यांना मात्र त्याच्यामध्ये मिळणार नाही. ज्यांच्याकडे अवजारे बँक नाही आहे किंवा त्यांनी लाभ घेतला नाही अशाच गटांना, महिला गटांना याच्यामध्ये एक मुभा आहे घेण्याची. आणि यासाठी जे काही म्हणतो आपण अवजारे बँकसाठी आपल्याला 60% अनुदान आहे, म्हणजे 60% आपलं पोखरामधून त्यांना मिळेल आणि 40% त्यांनी उभा करायचा आहे.
1: म्हणजे साधारणतः जर समजा एक बँक म्हणून जेव्हा विचार करू आपण, एक छोटं ट्रॅक्टर म्हणा किंवा त्याला सोईंगचं मशीन म्हणा किंवा मग त्याला रोटावेटर असेल किंवा त्याचे बाकीचे फाळ असतील, ट्रॉली असेल किंवा इतर जे अनुषंगिक फवारणीचे यंत्र असतील,
0: बरोबर. आपण जसं म्हटलं की भात आधारित वेगळं का तिथे गरज असतील,
1: म्हणजे बँक ती साधारणतः किती लाखापर्यंत किती अवजारांचा असं एक
0: अपेक्षा याच्यामध्ये जे आपल्याला मर्यादा दिलेली आहे की आपण किती अनुदान याच्यामध्ये घेऊ शकतो, तर ते जे आहे 24 लाख रुपये. म्हणजे एका गटाला 24 लाख रुपयाचं 60% अनुदान आहे, म्हणजेच त्यांना जर 100% म्हटलं तर आपल्याला 40 लाख आपण त्याचे अवजारे घेऊ शकतील. आणि 40 लाखामध्ये त्यांनी किमान ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, पॉवर टिलर ज्यांना आवश्यक असेल, कंबाईन हार्वेस्टर ते घेऊ शकतात. आणि याच्यामध्ये जर धानपट्ट असेल तर त्याला रोवणी यंत्र, ट्रान्सप्लांटर, पॅडी ट्रान्सप्लांटर ज्याला म्हणतो आपण, थ्रेशर असेल, रोटावेटर असेल, ह्या सर्व गोष्टी म्हणजे प्रत्येक स्तरावरच्या प्रत्येक टप्प्यावर जे लागते यांत्रिकरणासाठी ते याच्यामध्ये ते घेऊ शकतात. आपला जो काही प्रकल्प राहील 40 लाखाचा राहील, 40 लाखामध्ये 24 लाख हे त्याला अनुदान दिलं जाईल. आणि हे अनुदान आपलं डीबीटी तत्वावर आहे, म्हणजे आधी आपल्याला शेतकरी गटांना ते आधी इन्व्हेस्टमेंट करून ते करावं लागेल.
1: ह्या ह्याच्यामध्ये स्वतःची बँक असतं ही तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक बचत आहे असंच तुम्हाला म्हणायचं का?
0: बरोबर आहे. याच्यामध्ये आता जसा जो गट राहील तो गटाचा, आता आपण जे निवडीचे निकष जे सांगितलेले आपल्याला, त्यांनी एकदा अर्ज केल्यानंतर थोड्या जुजबी ज्या काही त्याच्यामधल्या बाबी अपेक्षित आहे की त्यांनी किमान त्यांचा जो काही म्हणजे मागच्या वर्षी ते ऑडिट करून घेणं, त्याचा रिपोर्ट जोडणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी एक आपला ठराव दिला पाहिजे की बाबा आम्हाला आमच्या गटांना हा असा या योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि अवजार बँक उभी करायची आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे काही करारनामा करायचा आहे त्यांना, समजा आपली छोटी बँक असेल 20 लाखापर्यंतची असेल तर ते 7 वर्षापर्यंत त्यांनी आपल्याला की भाड्यानं देणार हा असा अग्रीमेंट त्यांचा अपेक्षित आहे. आणि 20 लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना 15 वर्षापर्यंत त्यांनी, कारण एकदा आपण या योजनेतून आपण सुविधा घेतोय त्याच्यामुळे आपण साहजिकच ते शेतकरी बांधवांना भाडे तत्वावर ते देणार उपलब्ध करून त्या भागातील, तर ही एक त्याच्यामध्ये निकष आहे. 40 लाखाचा जर त्यांनी प्रोजेक्ट टाकला तर त्याच्यामध्ये त्यांचं 5% जर म्हटलं आपण 2 लाखापर्यंत त्यांचं उलाढाल असली पाहिजे वर्षाची. आणि मला तरी वाटतं की आपले उमेद किंवा माविंचे जे गट आहेत 2 लाखापर्यंत आपला व्यवसाय करत असतात, तर हे असं जुजबी त्याच्यामधले निकष आहे. 563 बँके ह्या आपल्या पोखराच्या तयार होतील आणि त्याचा लाभ मग 5000 लोकांना होतील. त्या भागातले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांची जी काही अडचणी आहे शेतीमधल्या किंवा यांत्रिकरणाच्या, त्या सुद्धा दूर होण्यास मदत होईल.
1: खरंय सर, आपण जे म्हणत आहात की एक मोठा लाभ जो आहे तो संजीवनी योजनेमार्फत, पोखरा योजनेमार्फत, आणि त्यातल्या त्यात अवजारांची बँक जी आहे ती त्या संपूर्ण गावाला दिशा देणारी आहे. तसं पाहिलं सर तर एका वर्षामध्ये त्यांचे पैसे जे आहेत ते पूर्ण फिटू शकतात. समजा गावाचं पूर्ण सगळं नांगरटी वखरणी किंवा इतर ह्याला जो खर्च लागणार आहे तो खर्च एका वर्षातच त्यांचा फ्री होईल, म्हणजे पुढचे अनेक वर्ष त्यांना पुन्हा खर्च असा येणार नाही मेंटेनन्स शिवाय, दुसरा काही केल्याशिवाय. जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्याशी आपण या भागांमध्ये संवाद साधत आहोत. भेटूयात पुढील भागात पुन्हा कृषी विभागाच्या विविध योजनांना समजून घेण्यासाठी.
2: नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहर यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या संवादाचा पुढील भाग ऐकूयात पुढील कार्यक्रमामध्ये. आणि याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त होतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 होत आहेत. श्रोतेव प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर पूर्व या कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा तपासणीची विशेष मोहीम 15 ते 31 मे पर्यंत राबवण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेमध्ये वैध योग्यता प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र नसल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व ऑटोरिक्षा चालक मालक यांनी आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र तात्काळ नूतनीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आलं आहे. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मंगळवार दिनांक 19 मे रोजी स्वरसंध्या हा विशेष कार्यक्रम सायंटिफिक सभागृह येथे सायंकाळी 6:30 आयोजित करण्यात आला आहे. या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्याम पोहरे, मोनिका भोयर, हेमलता पोपटकर आणि प्रसन्न जोशी गायन प्रस्तुत करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. राज्यभरातील महसूल अधिकारी आणि प्राधिकरणांकडे दाखल होणारी अर्ध न्यायिक प्रकरणे आता अधिक वेगाने निकाली काढण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती निश्चित करून तिची अंमलबजावणी आजपासून लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश आज काढण्यात आला असून यापुढे महसूल विभागातील सर्व अर्ध न्यायिक कामकाजात मराठी भाषेचा वापर तसेच निकालपत्रे मराठी भाषेतून बंधनकारक करण्यात आली आहेत. नागपूर विभागात खरीप पिकाखाली 18,95,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आलं आहे. खरीप पिकांचं नियोजन करताना भात, सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांसह तेलबिया पिकांच्या नियोजनाला प्रोत्साहन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या आहेत. हवामान. आज विदर्भात अमरावती जिल्हा 45.6° सेल्सिअससह सर्वात उष्ण ठरला आहे. त्यापाठोपाठ वर्धा इथं 45.5° तर अकोला इथं 45.4° इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 45° एवढ्या तापमान नोंदवण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरू असून लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच हाती आलेल्या वृत्तानुसार चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या 12व्या षटकात 3 गडी बाद 92 धावा झाल्या आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 ऐकता येईल. नमस्कार.